ऐकून आसात रेडिओ सारंग 107.8 FM रंगरंगाळजीनी. आयच्या या कार्यक्रमान मनादिक बाप मेल्विन नोरोन्ना हांचे तावन दिल्लो संदेश आनी उलोवप आयकुव्या.

तुम्ही ऐकून असत रेडिओ सारंग 107.8 FM ही रंगरंगाळ जिनी. आयच्या कोंकणी कार्यक्रमात तुमका मोगासो स्वागत. आज परत आम्ही थोडी कोंकणी पदां ऐकूया. तर आयचे पहिले पद जावन आसा संसार भोंवतीसो. विल्फियाबान बरयले सुबेद पद संसार भोंवतीसो. हाका बाबिता डेसान तिचो सुबेद ताळो दिला. हे पद आमकां भोंवतीच्या संवसारा विशयांत सांगता. तर हे पद आतां आमी ऐकूया.

मुझे मौका चाहिए गीत सुबेद पौध आई को ना हमका सर्वा की ना सोया मन बोगले आऊ चिंता आता मुखले पौध जाऊन असा गिटार चितार चाफरा डिकोस्ता हजे उतरा के हेरी कोजारियो आणि ताळो बसयल्लो गिटार चे तारे ताकाच तो समर्पिता म्हणले बरे हे सुबेद पौध आता तुमचे कथे प्रसार जातले.

0: पयशे कमयचे, पयशे कमोवन आमी तांच्याच गांवांत जियेचे म्हण. पूण अशें ना, आमच्याच मायगांवच्या एका आमी म्हणटा रियल इस्टेट जावंक पुरो या इतर रितीच्या उद्यमांत हात घालन आनी कितें जे आमच्या वडिलांचे एक चिंताप आसा, सोपण आसा या तांणी आसा केल्ले एक उद्यम आसा, ते उद्यम फुडें व्हरचे. तातूंत टिकलोलो एक तरुण तरणाटो आसा, तो आसा डियॉन मोंतेरो. रोहन कॉर्पोरेशन म्हणजे सुबेगीत नांव तुमी आयकलां. मंगळुरांत तांची वडवड बनपा आकाशाक उमेद दिवचे तसली आमी सदांनीत पळोवन आसा. आनी असल्या बनपासो एक तरुण मुखेल डिरेक्टर जावन वावरता जाल्यार आपल्या डाडाचे या आपल्या बापायचे मिसांव तो मुंदारून उरता. डियॉनान केल्ल्या मिसांवांत एक व्हडलें मिसांव आपल्या डाडा सांगाता मेळोवन किंग खान आनी हिंदी आमी म्हणटा बॉलिवूडाचो बादशाह म्हणटा शाहरुख खानांक मंगळुराक आपोवन हाडच्यांत जसो डाडा असो हात आसलो तसो आमच्या डियॉन असो हात आसलो. शाहरुख खानांक तुळू शिकोवच्यांनी तसो एक हात आसलो म्हणवेत. अशें म्हणटा आसतना हे सगळे सांगचे की एक असाध्य म्हूण कोणें मंगळूर घरांनी लेखल्लें आसा टू ब्रिंग सम वन सेलिब्रिटी टू मँगलोर. ते एका संस्थे मुखान रोहन कॉर्पोरेशन म्हणजे संस्थे मुखान आपल्या बापाय सांगता मेळून त्या मिसावन हात दिल्लो डियॉन जावन आसा. डियॉनाची प्राय सांगल्या तुमकां मोगोचन एक आश्चर्य जावंक पुरो. फकत 26 वर्सांचो तरणाटो 24 इयर्स असो, बट त्या ल्हान प्रायरस ताणें जायतीं सदानां केल्यांत आपल्या बापायच्या मिसावन अत्यंत तो सांगात तो दिवन आसा. अलॉशियस कॉलेजींत हांव BBA शिकप ताणें सोंपयलां. सांगतास जायत्या रितींत उद्यमान जावंक पुरो या वेगवेगळ्या संगतींनी तो वळसून असो एक आमी म्हणटा हांव आतांच्या एका आधुनीक संवसारांत जे कितें मनशां चिंताप आसा, म्हजे घर, म्हजे फ्लॅट, म्हजो समुच्चय, म्हजे जावंक पुरो एक सुवात हे आमी म्हणटा थोडे पोटी जागे कशें आसूंक जाय ताचे वय चिंता पडटसो. आनी रोहन कॉर्पोरेशन म्हणलो संस्थो एका वरत्या रितीन उंचायक व्हरून असो व्यक्ती जावन आसा. आनी आज आमच्या सांगता डियॉन हजर आसा. डियॉन तुका एक बऱ्यांतलो बरो नमस्कार म्हणटा, आयच्या कार्यक्रमा मोग असो स्वागत म्हणटा. गुड मॉर्निंग.
1: थँक्यू. गुड मॉर्निंग रोशन.
0: कसो आहाय तुम डियॉन?
1: हांव बरो. तुम्ही कसे?
0: ओके, हांव बरो आसा. डियॉन तुजे तले जायते तरणाटे तुज्या क्लासींत आसले जावंक पुरो. फस्ट हांव हॅलोशे सांगत येता. मे बी PUC शिकतालो हितू, उपरांत BBA तुवें हांगात केलें. आनी त्या टायमार जायत्यांची जायतीं स्वप्नां आसात. BBA म्हणटना बिजनेसाचे शिकप करता जाल्यार मागीर तें जाल्लें रूट्स आनी आमचे मायंड डायवर्ट जाता. वी वॉन्ट टू गो टू एब्रॉड या खंय म्हणून वचा जे आमी सटल जायचे म्हण. बट तूं तुज्या एका डाडाच्या बिजनेसाकच जे एक खांबो म्हणवे, डाडा एकलोच तो खांबो, सिंगल हँडेडली ताणें फाटल्या एक 32 इयर्स जाता जे कितें एक एम्पायर उबें केल्लें आसा रोहन कॉर्पोरेशन. आनी त्या उद्यमाक तुवें खान दिलो म्हणटना आय एम ऑल्सो विथ यू डॅड म्हूण सांगून तुवें त्या उद्यमाक तुवें आतां डिरेक्टर जावन वावुरतां. तुका एक चिंतना येवनात गे डियॉन म्हाका भायर वचा जे आय शूड डू समथींग एल्स या आय वॉन्ट टू कंटिन्यू कशें आयलें तें चिंता.
1: एलोशियसान शिकून हांव 2023 आनी एलोशियस हांव पास आवट जालो. हांवें BBA केल्लें
0: कोविडाच्या टायमार. हांव
1: कोविडाच्या टायमार स्टार्ट करना, कोविडाच्या वेळार स्टार्ट करना. म्हाका लकीली 3 वर्सां मेळ्ळीं म्हाका हांगा. आय एम व्हेरी हॅप्पी. एलोशियसान शिकलो उणें, हांव बूक पेपरान शिकलो उणें. सर दवरलोत हांगा हे पुरो इव्हेंट्स आनी पुरो करन, तशें मस्तो ऑपॉर्च्युनिटीज मेळ्ळी हांगा इव्हेंट्स आनी पुरो करूंक. सेम टायमान आमचे BBA फॅकल्टींनी मागीर आमचे फादर प्रिंसिपलांनी मस्त सपोर्ट केले. सो म्हाका मस्त ते हांव एक्च्युली एलोशियस हातून ड्रॉप आउट करूंक आलो बिजनेस करया म्हण सांगून. बट मागीर म्हाका फादरान कन्विन्स केले, तूं राव, तू ये काले मुळे तू तुझी डिग्री कंप्लीट कर, मागीर तू पळय. आय एम व्हेरी ग्रेटफूल काले मुळे ते ऑपॉर्च्युनिटी मेळ्ळ्यान. आतां म्हजे लाईफ लाईफ लाँगाचे फ्रेंड्स आसात, ते कॉलेजचे एक्सपिरियन्स आसा.
0: आय हॅव नॉट लॉस्ट आउट.
1: सो लायक दॅट एलोशियस आय थिंक पुरा अलुमनाय पास आउट जाले तांकां एक ते एक्सपिरियन्स आसता. एलोशियस म्हणले कडले काले करूंक रेडी. सो फॉर मी इट इज ऑल्सो द सेम एक्सपिरियन्स. एलोशियस होल्ड्स अ व्हेरी स्पेशल प्लेस इन माय हार्ट. आनी तुमी आतां बिजनेस इसाचे अँड फॉरेन मूव्ज आमचे इसाचे जाल्यार हांवें म्हणजे आय डीड माय मास्टर्स अब्रॉड.
0: आय डीड
1: MSc बँकींग अँड फिनान्स. प्रोफेशन आय एम इन्व्हेस्टमेंट बँकर. ते कर म्हाका कशें बघलें म्हळ्यार हांव काय चिंतून असो हांव फॉरेन सेटल जाता ना, हांवें काय चिंतून हांव पाटी फॅमिली बिजनेसाक येता. हांवें काय चिंतलें म्हळ्यार लायफान कार्यमणी करीचे. बट पुरे आमचे प्लॅनिंग प्रमाणे वसना. मेन प्लॅन असो देव असो. सो इट इज अकॉर्डिंग टू हीज प्लॅन. हांवें ट्रेप आमी ल्हान आसतना चिंता आमी अशें करता तशें करता, हे जाता ते जाता, बट आमचे प्लॅन प्रमाणे वसचे म्हण ना. हांव कोविडाच्या वेळार 2021 आमचे फॅमिली बिझनेस जॉईन झाला सेल्स एक्झिक्युटिव्ह जॉईन झाला. कस्टमर कॉल करचे, फ्लॅट ऐकचे, तांका कन्विन्स करचे, तांचे क्वेरीज आन्सर करचे, आणि तांतून लोकाटे कसे उलय जे म्हणून तुका मस्तू शिकूंक मेळटा. त्याला म्हणजे तुका एक एक टाईपचे कॅरेक्टर मेळटा, तुका लाईफात चिंतनातले कॅरेक्टर मेळटात.
0: जोर असतात,
1: थोडे जोर असतात, जोर आणि अरोगंट चे की सर्ड म्हणजे तांका एटलीस्ट तो गोत्ता वाय दे आर जोर, वाय दे आर अरोगंट. मे बी त्यांनी बिझी असतात गे, त्यांनी त्यांच्या कामात बिझी असतात गे, बट थोडी तुका काली म्हणल्यार तांका काम ना, तांका काली क्वेश्चन आहे सर मात एक काम तळी तुका मेळटात. सो तांचेडे उलोवंक ऍक्च्युली एक सेल्समॅनाक आमकां आमचें काम लायक आसा जाल्यार ते उलोवचे आनी एक
0: फन
1: स्किल न्ही ते एक फन काले म्हणल्यार तुका गोत्ता तांणी काणी घेनात म्हणून आनी काले टायमपास खातीर कॉल केला. तशें तूं एक आले करचे, तुकाय आशिचे कामा मध्ये तांचे उलयताना तुकाय खुशी जाता. काल म्हळ्यार तुवें चिंत तांचे म्हळ्यार तांचे नो वॉट इज तांचे थिंकींग काले आसता, तांचे भितर काले चलता म्हणून यू वील गेट टू नो दॅट. बट हांवें कांय अशें चिंतून वचूं ना की म्हाका फॅमिली बिझनस जॉयन करूंक की म्हाका भायर वचून शिकूंक ऑर म्हाका भायर भायर रावून पयशे करूंक. आय वेंट विथ द फ्लो. फॅमिली बिझनस जॉयन जावचे पयलीं हांवें म्हजे ते कंपनी सुरू केल्ले, सेम टायम दुसरे ट्राय केले, हांवें ट्रेडींग ट्राय केले, दुसरे इंडस्ट्रीज पुराय ट्राय केले, दुसरे रियल एस्टेट फर्मांनी काम केला. सो ते पुरा एक्सपिरियन्स कान येवन देन आय डिसायडेड ओके आमचे रियल एक रियल इस्टेट कशें म्हळ्यार एक पटी तुका ते बग मेळचे मागीर रियल इस्टेट सोडूंक मस्ट कश्ट. तू खंयचे इंडस्ट्री की गेल्यार तू रियल इस्टेट एंगलार पडले ते पुरे. सो वन्स यू गेट इन टू रियल इस्टेट व्हेरी डिफिकल्ट टू गेट आउट. इंडस्ट्रीन मस्तू आमचे कॉलेग्स आनी पुरो आसात, कोणा एक पटी रियल इस्टेटा गेल्ल्या मागीर मस्तू इंडस्ट्री वचून रियल इस्टेटा गेल्ल्या मागीर दे हॅव बिकम प्रायमरली फोकस्ड इन दॅट इंडस्ट्री. सो म्हाकाय तशेंच जालें, रियल इस्टेटाक म्हाका एक अंडरस्टँडींग आसा, एक नॉलेज आसा, एक म्हळ्यार म्हाका नॅव्हिगेट करी येत इझिली. सो म्हाका ते इंडस्ट्रीन म्हाका एक म्हणजे एक पॅशन म्हणून सांगेत अशें केल्यार अशें जाता, हे बिल्डींग अशें करयेत, ओके हे लोकेशन अशें केले. सो ते पुरो तुका थिंकींग डॅव्हलप जाल्ले कुठले व्हेरी इझी फॉर यू टू अप्रोच एनी इंडस्ट्री. दॅट वॉज माय सेम थिंग विथ रियल इस्टेट ऑल्सो. फॅमिली बिझनेस हांवें अशें काय चिंतू ना की फॅमिली बिझनेस कंटिन्यू करीचे रन करीचे तशें चिंतू ना. इट्स ऑल गॉड्स प्लॅन.
0: ओके, सो 1990s हिरा म्हणटा आमी त्या टायम म्हणटा रियल इस्टेट एक भूम जाल्लो टायम तो. आनी त्या टायमार रोहन कॉर्पोरेशन ऑल्सो एक एस्टाब्लीश जालें इन 1994 32 इयर्स कंप्लीट जालें. आतां नाव आतां सेकेंड फेज ऑफ रोहन कॉर्पोरेशन म्हणवेर फ्रॉम यू इट कंटिन्युविंग जावन आसा, आतां कंटिन्यू जावन. ऑफकोर्स युअर डॅडीज विथ यू सो अशें जाल्ल्यान सो अशें म्हणटा आसतना बट हो फेज तुवें स्टार्ट करचो फेज आमकां गोत्त आसा ग्लोबल वॉर असो हे आमी म्हणटा मार्केट फ्लक्च्युएशन असो फेज. आतां हांगासर कितले चॅलेंजीस आसात डियॉन तुका, बिकॉज वेन यू लूक फॉरवर्ड फॉर द एटलीस्ट आमी पळयतना आमी म्हणटा एटलीस्ट 10-20 इयर्स एहेड पळयचे ते कशें ते उरयचे जाल्यार तुवें काले प्रॉस्पेक्ट चिंतय.
1: फिनान्शियल वर्ल्डांत एनी मार्केटांक कांय फ्लक्च्युएशन कांय जाल्यार इट इज ऑल पॅटर्न्स रिपीटींग इट सेल्फ. ह्युमन बिहेवियर इज पॅटर्न रिपीटींग इट सेल्फ. टेंथ बिहेवियर तुम्ही आनी 10-20 इयर्स यू वील सी पीपल आर हॅविंग द सेम पॅटर्न. मे बी द कस्टम्स अँड ट्रेडिशन्स आर चेंज्ड बट पॅटर्न टेंथ उरतात, काय चेंज जायनात. सेम वे फिनान्शियल मार्केट्सांनी वॉर, मार्केट डिस्टर्बन्स, मार्केट डिस्टर्बन्स, लॅक ऑफ मटेरियल सप्लाय, ऑल दीज आर पार्ट ऑफ द पॅटर्न. So, when you are in business, now, for example, biggest disruption I lay 2020, COVID. आमी कोणानी एक्सपेक्ट करू ना, कोविड केम सडनली, बट मार्केट फ्लक्च्युएशन आमी ते पुरे पयली चिंतून आसता. ओके, आज मटेरियल काणयेन दवरल्यार फाल्यां सप्लाय कट जाल्यार आमकां एटलीस्ट मटेरियल उरता, मटेरियल आमकां आमकां कांय गरज ना जाल्यार ते मटेरियल पडल्यार इक्की येता, मटेरियल पर्यंत इक येत. नाजाल्यार आमी फ्लॅटा बांधून दवरता. फ्लॅट आमी बांधून दवरताना ते दोन मॉडेल बांधता, एक पहिल्यांदा पैसे आसा दॅट्स व्हाय वी बिल्डींग इट, ऑर यू सी देर इज अन ऑपॉर्च्युनिटी ओवर देर, यू आर लेव्हरेजिंग द प्रॉपर्टी टू बाय अँड टू कन्स्ट्रक्ट अँड मेक दोज अपार्टमेंट्स. सो वी पुट प्लॅन्स इन बोथ द ऍस्पेक्ट्स. दोन्ही ऍस्पेक्टान आमी प्लॅन घालता, कशें म्हणल्यार अशें केल्यार कशें जाता. ओके, एक एक्झिट स्ट्रॅटेजी दवरता, फाल्यां हे आमच्या प्लॅना प्रमाणे वचना जाल्यार वॉट इज द एक्झिट स्ट्रॅटेजी. So we keep an exit strategy always. But first and foremost is always to deliver the project, to deliver to the client, so that they are also happy, we are also happy. You will have situations where your client is not happy or some, it always happens. You cannot, you cannot always be perfect. You can strive for perfection.
0: Mm-hmm.
1: Like, that's 100% namga dyung zain hai ke puti kei muni miss ata. So te situation ani kese ami te manage karna chahiye, kese we give that satisfaction.
0: We have a lot of developers, Zangpuro construction companies in Bangalore. I don't want to speak about them because from your childhood days, maybe till 10 to 12 months, you don't have that much of concentration on that particular brand, Rohan Corporation. But later on, you start to analyze what is going on. So, two main question: a Rohan Corporation different from all other brand mundu chintle.
1: First and foremost, Rohan Corporation is a case different disle mulle. We have branded with our own name. Branded with our own name. Dad anta chinte naam galle. He put his own name. He said na. Lok maka trust karta. The same trust. Your company ponu dunka zaije. Number one. Number two. Aao yeshe sanganage. What makes it different from our competitors, or what we are doing that is different from our competitors, or that they are not doing. Aisha sangta pura developer anki ek ek tanche niche asta, ek ek tanche segment asta, separate protocol asta, tanche philosophy asta. Everyone tanche own writer, they are doing fantastic. What give us that advantage is ek ami amche project ami लार्ज स्केल चालक मुलर आमका काली पूरे करता आमी मात मुन्नी बट आमका कैसे मुलर आमका एक सिटी ग्रो जाए आता एक सिटी ग्रो जाता ना तुम काले पुरा जाए तंतुन हाउसिंग जाए तंतुन ऑफिस स्पेसेस जाए तंतुन कमर्शियल स्पेसेस जाए तंतुन रिटेल स्पेसेस जाए सेम रीति ना तुका घराई जाए प्लॉट्स जाए यू ओन ईट प्लॉट्स इंडिविजुअल हाउसेस क्लब हाउसेस आता ते प्लॉट्स काले जाए रोड्स जाए एसटीपी सिस्टम जाए रेन वॉटर हार्वेस्टिंग जाए करेक्ट ड्रेनेज जाए जे तक कॉन्क्रीट रोड जाए जे तक वाइड रोड असे ते पूरा आम्ही चिंता तसे आम्ही कसे मुलर फ्रॉम अ प्रायव्हेट सेगमेंट आम्ही ते प्लॅन करणं मागे प्रोजेक्ट घालता कैसे मुलर आम्ही आता डायरेक्ट ओके आता हंगा एक दोनशे अपार्टमेंट करणं एका पर स्क्वेअर फीट 8,000 रुपये विकल्यार आम्ही आमक पैसे झाले फ्लॅट मेले झाले आम्ही हॅपी डन मूव फॉरवर्ड आम्ही तसे चिंता ना फ्लॅट ओनर आखी परत रावताना तांकाही खुशी जायचे कम्फर्टेबल जायचे कसे मुलर तांका ते सोसायटी क्लीन जायचे तांका सोसायटी खुशी जायचे एम्युनिटीज जाय तांका काल मुलर एम्युनिटीज असं तुका फ्लॅटा भितर बसूंक जायना तुका बाहेर वसून मिंगली करीचे तशें पुरो आमी एम्युनिटीज दवरता तुजें सरावंडींग बरें करता बिल्डींग आनी तुका 10 वर्सां गेल्यार कांय जायना तुकाय खुशी आसी जे बिल्डींग बिल्डींग सस्टेनेबिलिटी काली आमी नवें मेटिरियल आनी नवें मोड कन्स्ट्रक्शन मोड स्ट्रायक केल्यार मात पावना बिल्डींग कशें सस्टेनेबल वय आतां पयलींच्या घरां आनी पुरा आतां आमी सांगता ही 100 वर्सां घरां ही घरां 200 वर्सां जालीं कांय जावना घराक सेम रितीन बिल्डींग मानता न्हय आमी तेंथ फिलॉसॉफी चिंतीचे बिल्डींग काय जावं नजो बिल्डींग करेक्ट असे लोकांक खुशी असे 100-200 डेज काय प्रॉब्लेम जावं नजो लोकांक रावताना
0: रिसेल व्हॅल्यू मेळाचे
1: रिसेल व्हॅल्यू मेळाचे एक्झॅक्टली ते करताना मात आमकां कळटा की ओके दीस बिल्डींग इज गुड हॅपी सेम वे वीथ प्लॉट्स प्लॉट्स आता कशे आम्ही पळोवंक गेल्या मँगलोरची थोडी एरियांत प्लॉट्स पीस पीस करून इकल्यात बट ताका तुम्ही पळय आता कंपाऊंड वॉल इश्यू येता प्लॉट आणि पुरा ऑड शेपान असता स्क्वेअर असताना ट्रायंगल असता थोडे म्हणजे दुसरी दुसरी शेप असा ताका एकत्र शेप असे जे म्हणा थोडे प्लॉट आणि पुरा लँडलॉक्ड असा एक नॅरो रोड आहे तुमका घरा भितर वसूंक आम्ही तसे करू ना आम्ही प्लॉट मे बी आमका इकताना इल्ले उणे जावंक पुरो बिकॉज वी
0: हॅव
1: लॉस जावंक पुरो बिकॉज मे बी वी हॅव एलोकेटेड 40-50% टू
0: रोड ओनली
1: To
0: usually see that Paldan spot.
1: Wait.
0: I think take a spot tak tumhe ek don lor yo pass samche tlo yin dorlo wide and road dorlo I think actually it is not needed mun bakta amka ki tya mada ishin ani tishin kela tumka ek ek sense sad gallo jala tya flot ant lokak jago sad jato
1: tami ತೇಶ ಮುಂಚಿಂತು ಜಾಯ್ನಾ ಕಾಲ ತೊಡೆಪಟಿ ವಿ ಹ್ಯಾವ್ ಟು ವಿ ಕೆನಾಟ್ ಥಿಂಕ್ ಓನ್ಲಿ ಇನ್ ಟರ್ಮ್ಸ್ ಆಫ್ ರೆವೆನ್ಯೂ ಐ ಮೀನ್ ಆಲ್ಸೋ ಇನ್ ಟರ್ಮ್ಸ್ ಆಫ್ ಕಂಫರ್ಟೇಬಲ್ ಕಂಫರ್ಟ್ ಅಂಡ್ ಕನ್ವೀನಿಯನ್ಸ್ ಮುಂದೆ ಚಿಂತಿಜ್ ಯಶ್ ಮೂಲ ಆದ ತುಂಬಿ ರೋಡ್ ಪಡೆಯಲ್ಲ ತೋ ರೋಡ್ ಓಕೆ ದೋನ್ ಲಾರಿ ಅವೆತ್ತಾತ ಆತ ಆವರೇಜ್ ಓಮ್ ಬೈರ್ ಗರ ಏಕ್ ಐ ಟೆನ್ ಅಸ್ತಾನ ಅದ್ರ ಎಕ್ರೆಟ್ ಅಸ್ತಾ ಈ ಗಾಡಿ ಕೋಸ್ಕೊಂಡ್ ಪುರೋ ಮೋದೇನ ಆತ ಫಲ ತಂಚಿ ನೀಡ್ ಸರ್ಜ್ ಅಲ್ಲಿ ತಾನೆ ಇನೋವಾ ಕಣ್ಗೆಲೆ ಏಕ್ ಫಾರ್ಚುನರ್ ಕಣ್ಗೆಲೆ ಗಾಡ್ಸ್ ಗ್ರೇಸ್ ಪೂರ ಬರೋದಲ್ಲ ರೇಂಜ್ ಬರ ಕಣ್ಗೆಲೆ ಈ ಗಾಡಿಯೇ ಪಾಸ್ ಆಯ್ಜೆ ಈ ಗಾಡಿಯೇ ಪಾಸ್ ಆಯ್ಜೆ ಸೈಡ್ ತೌನ್ ಕೋಣ ಐ ಟೆನ್ ಕಣ್ಗೆಲೆ ಈ ಗಾಡಿ ಪಾಸ್ ಆಯ್ಜೆ ಅನ್ಯ ರೇಂಜ್ ಬರತ್ತೆ ಈ ಪಾಸ್
0: ಆಯ್ತು ಗೆಸ್ಟ್ ಅಟ್ಲೀಸ್ಟ್ ರೋಡ್ ಹಾರ್ಮೋನಿ
1: ಕರೆಕ್ಟ್ ಸೊ ಇಟ್ ಆಮಿತೇ ಪ್ಲಾನ್ ಕರೀಜೆ ಏಕ ಕಮ್ಯುನಿಟಿ ಆಮಿ ಪ್ಲಾನ್ ಕರ್ತಾನ ತೆ ಖಾಲಿ ತೇ ಗರಾಕ್ ಮುನ್ನಿ ಪ್ಲಾನ್ ಕರ್ಚೆ ಯು ಪ್ಲಾನಿಂಗ್ ಫಾರ್ ದ ಎಂಟೈರ್
0: ಸೊಸೈಟಿ
1: ಎಂಟೈರ್ ಕಮ್ಯುನಿಟಿ ಎಂಟೈರ್ ಸೊಸೈಟಿ ತಶೆ ತೇ ಕಾನ್ಸೆಪ್ಟ್ ಡೈಸ್ ಅವ್ ಕಮಿಂಗ್ ಸೊಣ್ಣ ಆತ ಆಮ್ಕಾ ಕೆಶೆ ಮುಲ್ಲರ್ ವೈ why we are doing what we are doing ek city grows hai je number 2 pura amenities hai je pala amka influx aila re it booms on ke manufacturing booms on ke whatever our people decide to come back to mangalore tedala tevelar amka city sustain karchi tikle lokank capacity dorchi tikle amka asije
0: okay tuja dado se dialogue nanu abhivruddhi aagbeku naavu abhivruddhi aagbeku muntado ave abhivruddhi ide ami abhivruddhi ide adara jothege nanna ooru kuda abhivruddhi aagbeku that is his tag line muntado but he says in a different way but that's ultimate message tittu avana sa avasha muntasana andi antu en kalam ne tag line dorle age tuja life
1: ಟ್ಯಾಗ್ ಲೈನ್ ಮುಂದೆ ಸಮೂಹ ಏನ ಬಟ್ ಬಿಲೀಫ್ ಅಸ ಬಿಲೀಫ್ ಕೆಶೆ ಮುಲ್ಲರ್ ಆಮಿ ಈ ಪೂರೆ ಸಂಗ್ತದ ಬಟ್ ಆನೆಸ್ಟ್ಲಿ ಬಿಸ್ನೆಸ್ ವರ್ಲ್ಡ್ ಅನ್ನ ಆನೆಸ್ಟ್ ಅವ್ನು ಕಾಮ್ ಕರ ಮುಸ್ತು ಕಷ್ಟ ಬಿಕಾಸ್ ಯು ಗೆಟ್ ಅ ಲಾಟ್ ಆಫ್ ಡಿಫ್ರೆಂಟ್ ಇನ್ಸೆಂಟಿವ್ಸ್ ಏಕ್ ತು ಆಮ್ಕ ಕೆಶೆ ಭಕ್ತಾಗ ಏಕೆ ಇಟ್ಬಿಟ್ಟಿಕಿ ನಾ ಬಿಸ್ನೆಸ್ ಅನ್ನಿಸ್ತಾನ ಇಲ್ಲೇ ಆಮ್ಸಿ ಮಿಸ್ಟೇಕ್ ಸತತ್ ಉಣ್ಣ ಕಾಯ್ದ ಏನ ಮಿಸ್ಟೇಕ್ಸ್ ಎಲ್ಲ ಉಣ್ಣ ಬಟ್ ಆಮಿ ಕೆಶೆ ಮುಲ್ಲರ್ ಬಿಸ್ನೆಸ್ ಆಮ್ಕ ಟೆಂಪ್ಟ್ಸ್ ಅದ ಪೈಸೆ ಹಂಗ ಇಲ್ಲೇ ಸರ್ಟ್ ಕರುಂಗ್ ಸತ ಓಕೆ ಬಟ್ ಅಂಕ ಮೇ ಬಿ ತನ್ಸ ಪ್ರಾಡಕ್ಟ್ ಮೇಲೆ ಆಸೊಂದಿ ಆಮಿ ಆಮ್ಚೆ ಪೈಸೆ ಗರ್ಯಾ ಯು ವಿಲ್ ಗೆಟ್ ದಟ್ ಥಾಟ್ಸ್
0: ಮೆಂಟಾಲಿಟಿ ಲೈಕ್ ದಟ್
1: ಓನ್ಲಿ ಬಟ್ ವಿ ಡೋಂಟ್ ವಾಂಟ್ ಟು ಡೂ ದಟ್ ಆನೆಸ್ಟ್ಲಿ ಕಾಮ್ ಕೆಲರ್ ಆಮ್ಕ ಪೈಸೆ ಏನ ಎತ್ತ ಏನ
0: ವಿಲ್ ಕಮ್ ಸ್ಲೋಲಿ
1: ವಿಲ್ ಕಮ್ ಸ್ಲೋಲಿ ವಾಟ್ ಎವರ್ ಬಟ್ ಈ ಅಟ್ಲೀಸ್ಟ್ ಆಮ್ ಕಾನ್ಶಿಯನ್ಸ್ ಕ್ಲಿಯರ್ ಅಸ್ತಾ ಕಾನ್ಶಿಯನ್ಸ್ ಕ್ಲಿಯರ್ ಅಸ್ತಾ ಅಲ್ಲಿ ಫಲ ತಕ ದೇವಿ ಫೇವರ್ ಕರ್ತಾ ಅಮಿತ್ ಆಮಿ ಆಮಿ ಆಮ್ಚೇತ್ ಆಮ್ಚೇತ್ ಅವನ ಇತ್ತು ಪೂರ ಕರುಂಗತ ಮುಂಚೆ ಅಮಿತ್ ತಿಂತು ಜಾಯ್ ಫೇವರ್ ಈಸ್ ಐ ತುಕ ಫೇವರ್ ಈಸ್ ಐ ತುಕ ಪೂರ ಸಪೋರ್ಟ್ ಈಸ್ ಐ ಓನ್ಲಿ ದೆನ್ ಯು ಕ್ಯಾನ್ ಗೋ ಫಾರ್
0: ಓಕೆ ಹಂಗ ಸರ್ ಅನೇಕ ಸರ್ ಹಂಗ ಸರ್ ಮರೀನಾ ಒನ್ ಇಸ್ ಅ ಬಿಗ್ಗೆಸ್ಟ್ ಪ್ರಾಜೆಕ್ಟ್ ಉಂಟ ಬಿಗ್ಗೆಸ್ಟ್ ಪ್ರಾಜೆಕ್ಟ್ ಮುಂಚೆ ಸಮಥಿಂಗ್ ಯುನೀಕ್ ಒನ್ ಫೇಸಿಂಗ್ ದ ಸಿ ಅಂತ ಅಂದ್ರೆ ಅಕ್ಪೊಳೋನು ಕಷ್ಟೇ ಐ ಥಿಂಕ್ ಇನ್ ಮ್ಯಾಂಗ್ಳೂರ್ ಇಟ್ ಈಸ್ ಫಸ್ಟ್ ಟೈಮ್ ಹ್ಯಾಪನಿಂಗ್ ಅಂಚ ಕೋಸ್ಟಲ್ ಬೆಲ್ಟರ್ ಫಸ್ಟ್ ಟೈಮ್ ನೋತ ಮಡ ಕರ ಅಂಚ ದಕ್ಷಿಣ ಕನ್ನಡ ಚ ಕೋಸ್ಟಲ್ ಬೆಲ್ಟ್ ಮಮ್ಮಿ ಪೊಳೋ ದೂಸರೆ ಕಡೆ ಝಾಲ ಝಾಂಗ್ ಪುರ ಲೈಕ್ ಅಥ ಮುಂಬೈ ಗೆಲರ ನಿಪುರ ತಸ ಲೈಕ್ ಅಸಾತ್ ಪುಣ ಏಕ್ ತೈ ಸರ್ ದಟ್ ಪ್ರಾಜೆಕ್ಟ್ ಇಟ್ ಸೆಲ್ಫ್ ಈಸ್ ಅ ಕಾಲ ಮುಂಟ ಮಮ್ಮಿ ಟಫೆಸ್ಟ್ ಏಕ ಅಂಚೆ ಏಕ ಕಾಮ್ ಅಸತ್ ಅಂತ ಮಡ ದರಿ ಫೇಸ್ ಕರ್ ಇಟ್ ಇಸ್ ನಿಯರರ್ ಟು ದ ಕೋಸ್ಟಲ್ ನೀ ತಚ ಉಪರಾಂತ ಮಮ್ಮಿ ಮುಂಟ ಸಿ ವಾಟರ್ ಅಸ್ತನ ತೈ ತುಕ ತ್ಯಾ ಕಂಡೀಷನ್ ಅಂಕ ಬ್ಲೆಂಡ್ ಅವನ ಆಮ್ಚೆ ಪ್ರಾಜೆಕ್ಟ್ ಫುಡೆ ಹೊಸಾಜೆ ನೈಗಿ ತುಕ ಮರೀನಾ ಒನ್ ಹೌ ಡಿಫ್ರೆಂಟ್ ಪ್ರಾಜೆಕ್ಟ್ ತುಮೆ ತೋ ಹಾತ್ ಗಲ್ಲೋಕಿ ತ್ಯಾಕ ನೀ ತಚ ವಿಷಯ ತೊಡೆ ಸಂಗ್ವೇದಿಗೆ ಅಂಕ ಬಿಕಾಸ್ ದಿಸ್ ಟ್ರೆಂಡಿಂಗ್ ಒನ್ ಕೊಣಾಚ ತೊಂಡರ ಪಡೆಯಲ್ಲ ಮರೀನಾ ಒನ್ ಮುಂಟ something about it
1: marina one is a very unique project tolo project pan india polungile konani karuna similar at but this is the first of its kind pura floor are pura floor are pura apartment facing the beach tele concept kru mostu kashta same time are they land extent ak rightly utilize karna they beach ak rightly utilize karna while also keeping it sustainable they ka mustu kashtat so for this project we have given all apartments facing the beach kai compromise karuna
0: so two sides ne ingitu ka ek patlan pulung astadan ka main majority
1: tane oi kedara apartments pulungira patlan asta mukar asta patlan la apartment view na mukla la apartment view asa ye anga tesin anga kali mukla apartment matat kale mukla tum ವ್ಯೂಸ್ ಐ ಸಕಾಲಿ ಉಟ್ಟಣ ತುಂಬ ಬೀಚ್ ಪಡೆಯಲ್ಲ ಬೀಚ್ ಫೇಸಿಂಗ್ ಹೋಮ್ ಕಣ್ಣು ಕಾಲ ಪ್ರಜೆ
0: ಸನ್ಸೆಟ್ ಇಸ್ ದ ಮೇನ್ ಅಸೆಟ್
1: ಸನ್ಸೆಟ್ ಇಸ್ ದ ಮೇನ್ ಅಸೆಟ್ ದ ಬ್ರೀಸ್ ದ ವಾಟರ್ ದ ಓಷನ್ ದಟ್ ಇಸ್ ದ ಮೇನ್ ಅಸೆಟ್ ದಟ್ ಯು ಹ್ಯಾವ್ ರೈಟ್ ತೇನ್ ಆದ್ರೆ ತುಂಬ ಖುಷಿ ಜಾಯ್ನ ತಕ ಆಮಿ ತೆಷೆ ಬಿಲ್ಡಿಂಗ್ ಹಾಕಿಲ್ಲ ಆಮೆ ಓಷನ್ ವ್ಯೂ ದೀವನ್ ಪೂರ ಅಪಾರ್ಟ್ಮೆಂಟ್ ಡೈರೆಕ್ಟ್ ಓಷನ್ ವ್ಯೂ ದೀವನ್ 80 ಪ್ಲಸ್ ಅಮ್ಯುನಿಟೀಸ್ ದೋರ್ನ್ ವಿ ಮೇಡ್ ಇಟ್ ಅ ಹೋಮ್ ಓನರ್ಸ್ ಆರ್ ಹೋಮ್ ಬೈಯರ್ಸ್ ಡ್ರೀಮ್ ಎಷ್ಟು ತುಮಕ ಉಟ್ಟ ಅಂತ ಖುಷಿ ಸಹ ಹೆಚ್ಚೆ यू टू बी हॅपी. डायरेक्ट सायकल वेताना तुमकां डायरेक्ट बीच मेळटा काय आनी एक 400 meters सलून आनी पुरो काय ना. बिल्डींग सायकल आयल्याकुली यू हॅव द बीच राईट इन फ्रंट ऑफ
0: यू.
1: दॅट इज वाय वी मेड रोन मरीना वन. इट इज नॉट जस्ट म्हणल्यार आमकां रोन कॉर्पोरेशन एक सिग्नेचर प्रोजेक्ट जावंक म्हणे बट मँगलोराक एक सिग्नेचर प्रोजेक्ट. तुका मँगलोराचे एसेन्स जाय, तुका मँगलोर काले म्हण कळूंक जाय, गेट अप, बाय एन अपार्टमेंट, गेट अप, वेक अप, सी द ओशन. तुमकां इतली खुशी भोगता
0: सकाळी सी शोर चलोवचे आसता, तांकां एक आशा आसता, ऑर मे बी सांजेच्या वेळार दर्या तडीर गेल्यार समाधान मेळटा.
1: तुमकां कितले स्ट्रेस आसल्यार एक अर्धो घंटो वचून बीचार बसा आनी वॉक करा, यू विल फील सम अमाऊंट, एटलिस्ट 100% वे वचून मे बी वसना बट सम अमाऊंट ऑफ रिलीफ मेळटा तुमकां, एक खुशी जाता. ओके म्हणल्यार वर्ल्ड इज ब्युटिफूल, वर्ल्ड इज स्टील नायस.
0: ओके, ह्या प्रोजेक्टा फाटल्यान देर इज अ बीग नेम आतां येवचें जाल्यार एस आर के तुमकां एक ब्रँड एम्बेसिडर, स्पेशली पुरो तुमचे एक ब्रँड एम्बेसिडर तत्व आसा जाल्यार ह्या प्रोजेक्टा वेळार तुमी खाण गेल्ले फुडलें नांव तें. आनी एस आर के म्हणटना मे बी तुमच्या दादान अनाऊंस करताना प्रेस मिटर जावन पुरो या ओरली तुमी मिडिया पब्लिसिटी जाणा वी आर गोईंग टू गेट शाहरुख खान टू मँगलोर, थोडे हसल्यात, इज इट पॉसिबल विथ हिम? या ताणें जस्ट वचून ब्रँड एम्बेसिडर खातीर केला. थोड्यांनी म्हणून जावंक पुरो तो हांगा येता गे दो इज रूट्स वेर कनेक्टेड टू मँगलोर आसले अरे शाहरुख खानाचे. बट हांगासर येता आसतना लॉट ऑफ गॉसिप जाला जावंक पुरो, लॉट ऑफ क्वेश्चन्स अरायज. आतां पूण फ्यू डेज एक आमकां गोत्त आसा पोर शाहरुख खान आयलो मँगलोरा अँड थोड्यांचे ड्रीम फुलफील जाले, बट दॅट वर्ड विच युअर डॅड गिव, प्रॉमीस विच यू मेड विथ द मँगलोरियन्स, इट इज फुलफिल्ड म्हणटा आसतना जस्ट एक ताका एक हांवें ताका म्हणटा तुका सांगचें ना, तें स्पार्क आसलें लोकां थंय येता म्हूण सांगलें, आपोवन हाडटा म्हणाले आनी आपोवन हाडलें म्हणटा वॉट यू फील? मागीर ताचे विशयन सर्ती हांव मागीर ह्या ब्रेक ऑफ रावंड येता, जस्ट अ लिटल इनपूट ऑन दॅट.
1: फ्रॉम द व्हेरी स्टार्ट हे कॉलॅबोरेशन आमचे शाहरुख सर आनी आमचे रोहन कॉर्पोरेशनाचे कॉलॅबोरेशन फ्रॉम द व्हेरी स्टार्ट आय एम इनवॉल्व्ड. And from the very start, amka purank dadak jaun maka jaun amche full grown cooperation family amka purank ki allegi amche company anek level la gosi chhe, but same time Mangalore ki highlight chhe tashe ami promise when dad promised we will bring Shahrukh Khan to Mangalore te kal ta che promise nahi, that is entire grown cooperation standing behind it and saying we will bring Shahrukh Khan to Mangalore. Amka kali amche gatir adler not hote मँगलोरा खातीर हाडले आमी, बिकॉज मँगलोर एज अ सिटी आमी आमी आमचे पुरो आसा, आमचे बँकींग आसा, मॅन्युफॅक्चरिंग आसा, पुरो आसा. आमी आमचे मस्तू लोक भायल्या गांवांनी आसा, बट आमी वर्ल्ड पळयन आतले बरी करता. आमी वर्ल्ड पळयचे, वी ऑल्सो हॅव टू अंडरस्टँड दॅट देर आर लॉट ऑफ पीपल इन दीस वर्ल्ड अँड हू बेटर टू रिप्रेझेंट द वर्ल्ड विथ 1.5 billion पीपल बिहाइंड हिम, मिस्टर शाहरुख खान, नो वन एल्स. शाहरुख सर मँगलोराक येताना आमकां एक सेन्स ऑफ प्रायड फील जाले, सेम टायमार आमी आमचे एक प्रॉमीस दवरले तेही आमकां एक खुशी जाली. बट ताचे किसड लोकान इकले एन्जॉय केले, ते सो हॅप्पी, सो कायंड, दे हॅव यू नो
0: दे
1: अनफॉगेटेबल. तांकां एक ड्रीम फुलफील जाल्या बरी म्हाका एक पटी शाहरुख खानाक पळयचे आज तांणी पळयता आनी ते सो हॅप्पी, ते म्हाका
0: थिएटरातल्या स्क्रीनार पळोवचे की फेस टू फेस पळोवचे ते एक्सपिरियन्स. आय नो इट वॉज व्हेरी डिफिकल्ट फॉर यू टू कंट्रोल द गॅदरिंग, कितले प्रॉमीस केले 1000 लोक म्हणले कडेन, ते आमी म्हणटा जेजूक पळोवन हरी हरिनी लोक आयलो लायक आमी म्हणटात तशें. पूण तुमी एक प्रोटोकॉल्स आसात, एक सेक्युरिटी आसा आनी रुल्स अँड रेग्युलेशन आसा, ट्राफीक जाम जावन असो एवरीथींग हॅव टू पीन टू पीन तुमकां जावन खरी जाल्यार मुस्तय आसलें. बट या लेट मी स्पीक अबावट इट. पूण ताच्या पयले एक एक ब्रेक घेवन घेया, एक सॉंग आमी ऐकून या. हांव आज गायताना म्हणलें सुबीत पदवीना पायस इने गायलेलें विल्फ्रेड बिंबसाच्या कोवळ्यांतलें, तें आतां ऐकूया.